0: Bei dem Gedanken an die heutige Maus zum Hören, läuft mir ein eiskalter Schauer den Rücken runter. Warum? Na, weil es heute bei uns um alles geht, was kriecht.
1: Die Maus zum Hören. Lach- und Sachgeschichten. Heute
2: mit einem Ausflug in eine Höhle. Beton und warum er hart wird. Langsamen Schildkröten. Und natürlich mit der Maus und dem Elefanten. आज एक गुफा की सैर के साथ सीमेंट और ये क्यों हो जाता है सख्त धीमी चाल वाले कछुए और हमेशा की तरह चूहा भी और हाथी भी Das war Hindi.
0: Hallo.